से बाबाई चली गुड बाय छोनी गुड बाय छोनी वर्स्ट माइन बेस्ट ऑफ फ्रेंड eines Tages, was im Himmel sein, was beim Teufel sein.